दैत्यानिकृतो जीवे त्रैलक्ष्य त्राण सहिते नारायणी नमस्तुते कीरीटिनी महावज्रे सहस्रनयनोज्ज्वले वृत्र प्राण हरे चैन्द्री नारायणी नमस्तुते शिवदूती स्वरूपेण हत दैत्य महाबले घोर रूपे महाभावे नारायणी नमस्तुते दर्शाकराल वदने शिरोमाला विभूषणे चामुण्डे मुण्डवधने नारायणी नमस्तुते लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टि स्वधेत्रवे महारात्रि महाविद्ये नारायणी नमस्तुते निधे सरस्वती वरे भूति वभ्रवितामसी नियते त्वंग्रसी देशे नारायणी नमस्तुते सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति